0: हरी भजन का हीरा, लाइट मेरी लाइट, दैट इज कॉल्ड मॉडर्न टेक्नोलॉजी स्टिल,
1: तो ये था मॉडर्न टेक्नोलॉजी।
0: हरी भजन का हीरा बिना जो पाप बीज मत बोझो। हरी भजन, हरी इज गॉड,
1: हरे यबु,
0: एंड भजन मीन्स द भक्ति,
1: a bhajan znamená bhakti,
0: टू गॉड,
1: भक्ति k Bohu,
0: नेम ऑफ द गॉड,
1: k Božímu jménu,
0: योर मंत्रा,
1: vaše mantra,
0: हरी भजन का हीरा बोझो, हीरा मीन्स डायमंड,
1: हीरा znamená diamant,
0: प्लीज प्लांट द डायमंड्स,
1: čili zasaďte diamant.
0: Pap bíj mat bojo. Please don't plant the seeds of the sin.
1: A nesázejte semínka hříchů.
0: Because the seeds of the sin will grow as a sin.
1: Protože z těch semínek hříchů vyrostou hříchy.
0: And name of the God, it will grow things like gods.
1: A z Božího jména vyrostou božské věci.
0: Diamond means purity.
1: Diamant znamená čistotu.
0: Clarity.
1: Jasnost.
0: Valuable.
1: Něco cenného.
0: Etc.
1: A tak dál.
0: Sat sumaran kar sukrit soda idhar udhar kya jove. Sat sumaran. Sumaran, you know what is a sumaran?
1: Víte, co to je sumaran?

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तस्मस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलचलं सर्वद्धि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमः।